0: वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनी एफएम 90.4 केएलई गणसू. संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 105. प्रथमं प्रार्थनां वदामः. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणू दोन्ही 90.4 FM KLE कणसूर.

0: नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे शनिवार 20 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगतेय. प्रयत्न करणे कधीही थांबवू नका, कारण मोठी झाडे एका रात्रीत उगवत नाहीत. त्यासाठी वेळेची आणि संयमाची गरज असते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. इराण देशातील 7.4 MW भूकंपात किमान 50,000 लोकांचं निधन झालं तर 1.5 लाख लोक जखमी झाले. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली तीही आजच्याच दिवशी. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली तीही आजच. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांना सिनियर रॅगलर होण्याचा बहुमान मिळाला तोही आजच्याच दिवशी. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस नाव म्हणजेच CSMT सुरू झाले तोही दिवस होता आजचाच. राणी व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी यजमान झाल्या तेही आजच्याच दिवशी. अमेरिका वेस्ट व्हर्जिनिया 35वे राज्य बनले तेही आजच. आता आजचे जन्मदिवस. द्रौपदी मुर्मू भारताच्या 15व्या राष्ट्रपती तसेच पहिल्या आदिवासी सर्वात तरुण आणि दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्ष यांचा जन्मदिवस आहे. पारस म्हांबरे भारतीय क्रिकेटपटू यांचाही जन्म आजचाच. विक्रम सेठ भारतीय लेखक आणि कवी पद्मश्री साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच. रमाकांत देसाई भारतीय क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच. सुबिमल मिश्रा भारतीय कादंबरीकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. लक्ष्मणराव किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक यांचाही जन्म आजचाच आहे. मनमोहन अधिकारी लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान यांचाही जन्म आजचाच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.
1: हे अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान,

मंगलदोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळमध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगणार आहे आणि सुरुवात करते मेष राशीपासून. आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. एखाद्या सन्माननीय व्यक्तीकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. आर्थिक लाभाचे नवे मार्ग खुले होते. वृषभ रास, आज घरात प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. तुम्ही एखाद्या संशोधन प्रकल्पावर काम करू शकता. मिथुन रास, आज स्वतःसाठी वेळ काढणे चांगले आहे. परस्पर विश्वासामुळे कौटुंबिक संबंध दृढ होतील. कर्क रास, आज तुम्हाला तुमच्या मनातील गोष्टी बोलण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखादा सदस्य तुमची प्रतिष्ठा वाढवेल. सिंह रास, आज इतरांचे ऐकणे फायदेशीर ठरेल. अधिकाऱ्यांकडून कामाला विशेष मान्यता दिली जाईल. कन्या रास, आज तुमचे प्रतिष्ठित लोकांशी संभाषण होईल, ज्यामुळे तुमचे मन आनंदी होईल. ज्ञानी आणि ज्येष्ठ लोकांसोबत काम करण्याची संधी सोडू नका. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छान सभक्ती गीत ऐकत राहू. 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सर.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज इतर लोकांसोबत राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. काहीतरी नवीन करण्याची इच्छा आणि उत्साह आज असणार आहे. वृश्चिक रास, तुमची उदार भावना आज लोकांवर खूप प्रभाव टाकेल. तुम्ही नवीन दागिने ऑनलाईन खरेदी करू शकता. धनु रास, आज तुमचा सर्वोत्तम दिवस असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. मकर रास, आज तुम्ही नव्या आशेने दिवसाची सुरुवात करणार आहात. स्थावर मालमत्तेशी संबंधित लोक सवलती देऊ शकतात. कुंभ रास, आज तुमच्या दैनंदिन दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न करा. या काळात तुमचे कोणतेही छंद किंवा कौशल्य सुधारण्याचा प्रयत्न करा. शेवटची मीन रास, आज तुम्ही छोट्या गोष्टींवर रागवणे टाळले पाहिजेत. एखाद्या विशिष्ट विषयाबद्दलचे तुमचे विचार बदलू शकतात. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुधुनी 90.4 FM KLE कडून

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुटची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kle.farm.edu.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, ಬಿಪಿಟಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे काय. म्हणजेच याला आपण लक्ष विचलित होणं आणि अतिचंचलता असं म्हणू शकतो. तर या विषयावरती आपण आज जाणून घेणार आहोत आणि याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर विनायक कोपर्डे, जे बाल मनोरोग तज्ज्ञ आहेत. केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक न्यूरोलॉजी डिपार्टमेंटला कन्सल्टंट आहेत. त्याचसोबत केलीज जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर सुद्धा. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मला बोलवल्याबद्दल.
0: आज आपण अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर बद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजेच शॉर्टकटमध्ये आपण याला ADHD असं म्हणू शकतो. तर ते म्हणजे नेमकं काय
1: ADHD? तुम्ही सांगितल्याप्रकारे हा एक अगदी सामान्य कॉमनली असणारा लहान मुलामध्ये सापडणारा एक प्रकारचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये मुलांची मनोएकाग्रता किंवा कॉन्सन्ट्रेशन करण्याची क्षमता वयोमानाप्रमाणे कमी असते. त्याच्याबरोबरच हायपर ऍक्टिव्हिटी म्हणजे अतिचंचलता, किंवा ज्याला आपण म्हणतो की भरपूर चुळबुळ करणे किंवा एक जागी स्वस्थ न बसणे, अस्वस्थ वाटणे किंवा सारखी हालचाल कंटिन्युअस आपण करत राहणे, अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ऍक्टिव्हिटी. ह्याच्याबरोबरच ह्याचा तिसरा एक पैलू आहे, त्याला आम्ही इम्पल्सिव्हिटी म्हणतो. इम्पल्सिव्हिटी म्हणजे काय की एकदम आवेगानं रिॲक्ट करणं, म्हणजे दोनदा न विचार करणं. कुठलीही गोष्ट मनाविरुद्ध झाली तर एकदम उद्वेग, भावनांचा असू दे किंवा आपल्या वागणुकीचा, राग मारणं, टाकणं, उडी मारणं किंवा एकदम डेंजरस कामं करणं, जसं की रस्त्यावर एकदम न बघता पळणं किंवा एखाद्या गोष्टीला हट्ट धरला की कंटिन्युअस आपण अजिबात न सोडणं. त्याचप्रकारे किशोरवयीन मुलांच्या मध्ये इम्पल्सिव्हिटी म्हणजे एकदम रिस्की बिहेव्हिअर्स मध्ये इन्वॉल्व्ह होणं, जसं की ॲडिक्शन्स किंवा चॅलेंजेस, दुसऱ्यांच्याकडून चॅलेंजेस घेऊन हे तुला जमतं का, हे नाही जमत, रॅश ड्रायव्हिंग, अशा प्रकारचे इम्पल्सिव्ह किंवा आवेगतापूर्ण असलेली आपली बिहेव्हिअर. तर हे तीन पैलू, अटेन्शन, हायपर ऍक्टिव्हिटी आणि इम्पल्सिव्हिटी, ह्या तिन्हीमुळे आपण त्याला ADHD म्हणतो. ही ADHD हा एक प्रकार आपल्या लहान मुलांच्या मध्ये अतिशय कॉमन, म्हणजे 3 ते 5 मुलं, 100 मुलं घेतली आपण तर 3 ते 5% मुलांना ह्या प्रकारचा ह्या प्रकारची समस्या असू शकते. आपण एक वर्ग घेतला सामान्यतः 50 मुलांचा, तर त्यात मिनिमम 2 ते 3 मुलं आपल्याला अशी दिसून येतील ज्यांना ADHD किंवा हायपर ऍक्टिव्हिटी किंवा लो कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम असू शकतो.
0: मग ही जे अशी जे लक्षणं दिसतात किंवा म्हणजे हे जे आहे आता ADHD, त्याचे काय कारणं असू शकतात? म्हणजे जेनेटिक असतं की हा ठीक आहे असंच होतं किंवा कालांतरानं बदल होतो, काय नेमकं?
1: अगदी महत्वाचा प्रश्न आहे. मग ADHD हा एक प्रकार आहे तो अतिशय अनुवंशिकरित्या बघितला जातो, आणि जर एका व्यक्तीला घरातील ADHD असेल तर 80% चान्स असतो की त्याच्या आजूबाजूच्या, म्हणजे अगदी भाऊ बहीण, आई वडील किंवा काका मामा अशी जवळची संबंधामध्ये आणखी एकट्या कुणाला तरी 80% नक्कीच हा प्रकार असतो. म्हणजे हा एक अनुवंशिक प्रकार आहे. जी गुणसूत्र आपण आई वडिलांच्या कडून घेतलेली असतो ती म्हणजे काही तयार करत नाही, त्यांनाही ती वरच्या पिढीतूनच आलेली असतात. तर अशा प्रकारे हा एक ADHD प्रकार आपल्याला जाणून होतो. त्याच्या बरोबरच ज्या मुलांना आपण एपिलेप्सी म्हणतो, एपिलेप्सी किंवा सीजर्स येणं, त्या मुलांच्या मध्ये हा प्रकार जास्त असतो. ज्या मुलांची बौद्धिक वाढ कमी असते त्यांनाही ADHD होण्याचं प्रमाण जास्त असते. ऑटिझम सारखा जो प्रकार आहे मुलांच्या मध्ये, त्यांनाही हायपर ऍक्टिव्हिटी आणि ADHD प्रकार जाणून येतात. साधारणतः आणखी थोडी कारणं आहेत जी आपण बघतो. ज्या मुलांचं हिमोग्लोबिन कमी आहे अशा मुलांनाही कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही किंवा कधी कधी ती चंचल होतात. त्याचबरोबर तापाने किंवा मेंदूज्वराने त्रस्त झालेली मुलं पुढे जाऊन त्यांना हायपर ऍक्टिव्हिटी किंवा लो कॉन्सन्ट्रेशनचा प्रकार होऊ शकतो. त्याचबरोबर थायरॉइडचे प्रॉब्लेम्स असतात थोडेफार मुलांना, त्याच्यानेही होऊ शकतं. एकंदर काय की अनुवंशिकता, त्याचबरोबर थोड्या प्रमाणात दुसरी जी कारणं आपण बघितली, ह्यापैकी कोणत्या तरी एका कारणामुळे ADHD हा प्रकार आपल्याला जाणून येत.
0: मग हे जे आता ADHD आहे म्हणजे लक्ष विचलित होणं किंवा अतिचंचलता, तर हे कुठल्या वयोगटात आपल्याला जास्त पाहायला मिळतं?
1: अगदी महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रकार कधी कधी म्हटला जातो की अतिशय जर मूल चंचल असेल आणि ADHD असेल तर त्याची जाणीव आईला गर्भाशयातच येते. त्या मुलाची हालचाल इतकी जास्त असते की आई त्रासावून जाते. पण साधारणतः ज्या वेळेला मुलं चालायला सुरू करतात 1.5 वर्षापर्यंत, एकदा ती काय चालायला लागली त्याच्यानंतर त्यांची धावपळ सुरू होते. नको त्या जागी फिरणं, हिडणं, फर्निचरवर चढणं, उड्या मारणं किंवा घराबाहेर पळून जाणं आणि अशा ठिकाणी जाणं जिथं आपण त्यांना धरू शकत नाही. मग 1.5 वर्षापासून ते अगदी 18 वर्षापर्यंत 80% प्रकार आपल्याला बघायला मिळतात. 18 वर्षानंतरही सौम्य प्रमाणात ADHDचा प्रकार आपल्याला कंटिन्यू होऊ शकतो. पण साधारणतः ज्या वेळेला मुलं चालायला सुरू करतात आणि ज्या वेळेला मुलांना शाळेत घातलं जातं, जसं की 3-4 वर्षात त्यांना शाळेत शांत बसणं गरजेचं आहे, एका जागी बसणं, न उठणं, सांगितलेलं ऐकणं, लक्ष केंद्रित करणं, अभ्यासावर लिहिणं, ह्या गोष्टी

0: किंवा बॉक्स खाण्याचा डब्बा विसरून येणं काही ना काही, सांगितलेले इन्स्ट्रक्शन लक्षात न ठेवणं, जर आई वडिलांनी सांगितले की हे जाऊन तू ह्यांना दे इकडं आहेत, ते अंडरस्टँड करून ते समजून घेणं आणि ते विसरणं हा प्रकार असतो. त्याचबरोबर ज्या कामांना भरपूर कॉन्सन्ट्रेशन लागतं, जसं की आपल्याला लिहायला पाहिजे, होमवर्क करण्यासाठी किंवा वर्गात बसून दोन पानं लिहून काढायची आहेत, त्याला भरपूर मनोएकाग्रता लागते लिहिण्याच्या कामासाठी. आणि मग हे क्लासवर्क इनकम्प्लीट राहणं किंवा भरपूर वेळ लावणं लिहिण्यासाठी, स्लो रायटिंग ज्याला आपण म्हणतो, तर हे इन अटेन्शन किंवा लो कॉन्सन्ट्रेशनमुळे होतं. दुसरा पैलू कोणता आहे, हायपर ऍक्टिव्हिटी, एका जागी स्वस्थ न बसणं, हातपाय कंटिन्युअसली काही ना काही करत असतील, त्याचबरोबर मध्ये मध्ये बोलणं, प्रश्न न विचारला तरी सर्वात पहिले हात न उचलता उत्तर देणं, त्याचबरोबर ज्याला आपण म्हणतो की हायपर ऍक्टिव्हिटी किंवा ऍज इफ म्हणजे काहीतरी मोटर लागले आतमध्ये आणि कंटिन्युअस फिरत आहे, रेस्टलेसनेस अस्वस्थता, तो एक प्रकार झाला. तिसरा पैलू हा इम्पल्सिव्हिटी, इम्पल्सिव्हिटी म्हणजे आपण ज्याला म्हणतो की आवेग, दोनदा न विचार करणं, मनात आलं हे बोलायचं आहे बोलून टाकलं, त्याचे परिणाम काय होतील याचा विचार अजिबात नाही, मनात आलं की ह्याला ढकलायचं आहे मारायचं आहे करून टाकलं. आणि ह्या सगळ्या इम्पल्सिव्ह आवेगपूर्ण आपल्या वागणुकीमुळं 2 ते 3 सॉरी हे बिहेवियर्स 2 ते 3 सेटिंग्समध्ये असायला पाहिजे. फक्त ते घरात आहेत, शाळेत नाहीत किंवा बाहेर गेलेले नाहीत, मग त्याला आपण ADHD म्हणू शकत नाही. मग ते ऍटलिस्ट आयदर आउटडोर्स जिथं खेळत आहे मुलगा तिथं, शाळेमध्ये, घरामध्ये, किंवा आपण बाहेरच्या जागी गेलेलं असो, अशा 4 जागांपैकी ऍटलिस्ट 2 जागांमध्ये हे सिम्पटम्स असतील तर त्याला आपण ADHD म्हणू. आणि जर ही लक्षणं 18-20 वर्षानंतर आली तर त्याला ADHD म्हणू शकत नाही आपण. जे काही ADHD आहे त्याची लक्षणं आपल्याला लहानपणीच दिसून यायला पाहिजे. 6 ते 12 वर्षामध्ये आपल्याला ही लक्षणं दिसून आली आणि त्याच्यामुळे जर भरपूर त्रास होत असेल, मुलाची शिकवणी मागे पडत असेल, त्याच्या बिहेवियरमुळे मित्र होत नसतील, आई वडिलांना मनस्ताप होत असेल त्याच्या बिहेवियरमुळे, तर ह्या सगळ्या लक्षणामुळे ज्या वेळेला डिफिकल्टीज वाढत जातात त्यावेळेला आपण त्याला ADHD असं म्हणू शकतो.
1: अच्छा, मग आता जसं आपण लहान वयाचं जर एक एक्झाम्पल घेतलं की आपण म्हणतो ना की हा ह्याचे वडील सुद्धा एवढेच खोडकर होते किंवा अशा सगळ्या ऍक्टिव्हिटी व्हायच्या, त्यामुळे हा असाच आहे असं आपण ग्रँटेड घेतो एकदा, आणि त्या म्हणजे कधी वाढत जातात किंवा आपण लक्ष नाही ठेवलं तर बऱ्याच अपघात सुद्धा छोटे मोठे होत असतात, तर अशा वेळी म्हणजे ह्या लहान मुलांचं जसं जसं वय वाढेल तसं तसं हे प्रमाण थोडं कमी येतं की मग त्याला ट्रीटमेंटचीच गरज आहे?
0: 2 प्रकार आहे त्याच्यामध्ये. आपल्याला समजून घ्यावं लागेल की चंचलपणा आणि खोडकरपणा हा बालपणीचा सामान्य गुण.
1: अच्छा,
0: म्हणजे तो नॉर्मली असतोय सगळ्यांच्या मध्ये, पण ADHD हा एक तीव्र प्रकार आहे, त्यामुळे नॉर्मल खोडकरपणाला आपण ADHD म्हणू शकत नाही. ज्या वेळेला आपल्याला समजून येते की हा चंचलपणा आणि खोडकरपणा हा इतका वाढीला लागला आहे की त्याच्यामुळे वर्गातील शिक्षक मंडळी त्रस्त आहे, मित्रमंडळी त्रस्त आहे, कुणी त्याच्याशी बोलण्याला आणि फ्रेंडशिप करण्याला तयार नाही आहे, घरातली मंडळी त्या तितकीच त्रस्त आहे, त्यावेळेला हा आपल्याला ADHD असं म्हणू शकतो. जसजसं वय वाढत होईल तसं तसं आपल्याला समजून येतं की हायपर ऍक्टिव्हिटी कमी होत जाते. चंचलता, जी आपण शारीरिक चंचलता म्हणतो की एका जागी न बसणं, हातपाय कंटिन्युअस काही ना काही करत असणं, ती सर्वात पहिल्यांदा कमी व्हायला सुरू होते. पण कॉन्सन्ट्रेशन किंवा इनअटेन्शनचे जे प्रॉब्लेम्स असतील ते कंटिन्यू असू शकतात, त्यामुळे 12-13 वर्षानंतरही ते कंटिन्यू असू शकतात. थोड्या 80% लोकांना 18 वर्षापर्यंत ADHD भरपूर सिम्पटम्स कमी होऊन जातात आणि त्याला त्याच्यानंतर अजिबात ट्रीटमेंटची वगैरे काही गरज लागत नाही. फक्त ज्याला आपण म्हणतो की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि आपल्या त्रुटी समजून घेऊन त्याच्यावर काम करणं, त्या गोष्टी केल्याने भरपूर प्रमाणात त्यांना मदत होते आणि त्याला ट्रीटमेंटची गरज नाही. ज्या वेळेला सिम्पटम्स मध्यम आणि तीव्र इंटेन्सिटीचे असतात त्यावेळेला आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे असं आपण सांगू शकतो.
1: जसं म्हणजे 1-1.5 वर्षाचं बाळ आपण जर घेतलं तर आपण म्हणतो एका जागेला बसतच नाही तो, लगेचच हे ओढ ते ओढ असं करतो, म्हणजे कायमच इकडं तिकडं पळत राहतो, अशा बऱ्याचशा कंप्लेंट असतात आणि मग ते लहान वयात ही अशीच करत असतात हा एक समज आहे. तर हे जे आहे यांना ट्रीटमेंटची गरज आहे का की हे हळूहळू कमी होतं? मग
0: नाही, जसं आम्ही बोललो की जेव्हा मूल चालायला सुरू करतं त्यावेळेला त्याला सगळीकडं जायची उत्सुकता असते, जग ओळखण्याची

0: उत्सुकता असते, त्यामुळे तो एका जागी बसू शकत नाही. तर ही जी हायपर ऍक्टिव्हिटी आणि चुळबुळता आहे ती नॉर्मली म्हणू शकतो आपण ऍटलीस्ट 4 वर्ष होईपर्यंत, 2 ते 4 वर्षापर्यंत जी असलेली हायपर ऍक्टिव्हिटी किंवा चुळबुळता चंचलता ही वयोमानाप्रमाणे अगदी नॉर्मल असू शकते. पण जी मुलं पुढे जाऊन एडीएचडी त्यांना डेव्हलप होणार किंवा हायपर ऍक्टिव्ह असू शकतील त्यांना कसं ओळखावं, 2 ते 4 वयातच ते आपण ओळखू शकतो. कसं? अगदी भरपूर टँट्रम्स करणं, म्हणजे जर कोणती गोष्ट नाही मिळाली तर डोकं आपटून घेणं, चावून घेणं, दुसऱ्यांना इजा पोहोचवणं, अग्रेसिव्ह होणं. एक दोनदा तुम्ही टीव्ही चॅनलमध्ये बघितलंही असेल की थोडी मुलं आहेत ती, भरपूर न्यूजही झाली होती मोठ्या प्रमाणात की एका मुलानं दुसऱ्यांना इतकं मारलं की हॉस्पिटलला जायची वेळ आली.
1: बरोबर,
0: ठीक आहे. त्याचबरोबर अशा डेंजरस बिहेवियर्स करणं की त्यातून न शिकणं, रस्त्यावर पडलं तर गाडी येणार हे माहीत आहे पण तरीही न शिकणं त्यातून, मग असे जेव्हा लक्षणं आपल्याला दिसून येतात की भरपूर प्रमाणात अग्रेसिव्ह आणि त्याचा इफेक्ट ओव्हरऑल त्यांच्या सेफ्टीवर, त्याचबरोबर झोप कमी येणं, आणखी सांगितलेली गोष्ट न समजणं आणि ते कंटिन्युअस त्याच बिहेवियर्समध्ये गुंतलेलं राहणं, तर त्यावेळेला आपल्याला थोडं जागरूकीनं राहावं लागतील की ह्या 2 ते 4 वयोगटातही ह्या मुलाला एडीएचडी असू शकेल का, आणि त्यासाठी मग तेव्हा त्यांना इंटरव्हिन करावं लागतं. पण जर तुम्ही विचारलं की जी मुलं चंचल असतात 2 ते 4 वर्षात ते नॉर्मलही असू शकतं, पण अगदी सिरियस गोष्टी ज्यावेळेला घडत असतील त्यावेळेला आपल्याला अगदी बारकाईनं ते नजर ठेवावी लागते की हा प्रकार एडीएचडी तर नाही ना, किंवा पुढे जाऊन एडीएचडी नाही होणार ना.
1: मग समजा की एडीएचडीची लक्षणं आपल्या बाळामध्ये दिसत आहेत, मुलांमध्ये दिसत आहेत, तर अशा मुलांच्या पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे?
0: सगळ्यात पहिल्यांदा पालकांना जाणीव नसते की हा काही प्रकार आहे एडीएचडी, म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी. आजी म्हणते की तू लहान असताना तूही असाच होतास,
1: हो ना?
0: त्या किंवा आजूबाजूचे लोक म्हणतात की हा मुद्दाम करतो, त्याला तुम्ही हॉस्टेलमध्ये टाका किंवा त्याला पनिशमेंटची गरज आहे, किंवा आई वडील तुम्ही त्याला नीट बघत नाही त्यामुळे हा असा वागतोय. पण ही सगळी फक्त सुपरफिशियल एक्सप्लेनेशन झाले. मूळ कारण असतं एडीएचडी. एडीएचडी कशामुळे होतो? अनुवांशिक कारणामुळे मेंदूचा प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स ज्याला म्हणतो, पुढील भाग संदर्शनी भाग आहे, त्याची मॅच्युरिटी किंवा मायलिनेशन ज्याला म्हणतो आपण, ती सावकाश घडत असते. त्यामुळे जसं मुलांना तुम्ही बघितलं असेल की थोड्या मुलांना बेड वेटिंगचा त्रास असतो, म्हणजे त्यांची लघवी करण्याची क्षमता अजून डेव्हलप झालेली नाही, ती वयोमानाप्रमाणे सावकाश डेव्हलप होते. त्याचप्रकारे कॉन्सन्ट्रेशनची ॲबिलिटी, अटेन्शन ॲबिलिटी ही कधी 3 ते 5% मुलांच्या मध्ये सावकाश डेव्हलप होत असते, आणि त्यामुळे हा प्रकार होतो. सगळ्यात पहिला पालकांनी ओळखावं की हा एक प्रकार आहे. मूल वाईट नाही आहे, पण ते एडीएचडी जे काही मुलाला हा प्रकार आहे त्याच्यामुळे मूल ह्या प्रकारे वागत आहे. त्यामुळे फक्त ओरडणं किंवा धमकावणं किंवा स्ट्रिक्ट होणं, पनिशमेंट देणं किंवा हॉस्टेलमध्ये पाठवणं ह्याच्याने प्रश्न सुटत नाही. सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या मुलांशी पालकांनी कम्युनिकेशन कसं साधावं हेही महत्वाचं आहे. आता मूल इतकं चंचल असेल तर आई वडील नुसतं काय करतील, हे करू नको, इथं जाऊ नको, ते घेऊ नको, किंवा ब्लेमिंग ज्याला म्हणतो की तू सारखं वाईटच वागतोस, तू असाच आहेस, त्यामुळे हे नेगेटिव्ह कम्युनिकेशन पॅटर्न्स डेव्हलप होतात, ते अजिबात उपयोग पडत नाहीत, आणि त्यामुळे मुलंही त्या सायकलमधून बाहेर पडायला त्यांना कठीण होतं. कम्युनिकेशन सुधारणं म्हणजे बॅलन्स्ड ज्याला असं म्हणतो की ज्यावेळेला मूल चांगलं वागतं त्यावेळेला भरपूर लक्ष द्या किंवा त्याची प्रशंसा करा, त्याच वेळेला जर चांगलं वागत नसेल त्यावेळेला स्ट्रिक्ट राहणं महत्वाचं. मारून हा प्रकार कमी होत नाही, उलट काय होतं की हा प्रकार वाढत, त्यामुळे स्ट्रिक्ट राहणं. दुसरं पालकांनी काय समजून घ्यावं लागेल की मुलाला हायपर ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे त्याची एनर्जी भरपूर आहे, ती चॅनलाइज करणं कुठेतरी गरजेचं असतं. आणि आजकाल काय होतंय, मूल शाळेला गेलं, जाऊन आलं, अभ्यासात मागे पडतंय म्हणून ट्युशनला 2-3 तास, त्याच्यानंतर 1-2 तास घरामध्ये, तर 10 तास हे अभ्यासातच जातात, आणि त्याच्यानं इरिटेशन वाढत जातं मुलाचं. आणि त्याचा नैसर्गिक गुण काय मुलाचा की ऍक्टिव्ह राहणं, बाहेर आउटडोर ऍक्टिव्हिटीज, स्पोर्ट्समध्ये त्याला इंटरेस्ट आहे, आणि ते कुठेतरी थांबवलं जातं. त्यामुळे ज्या मुलांना हायपर ऍक्टिव्हिटी आहे त्यांना ऍटलीस्ट 1 तास दिवसात, आयडियली सकाळी, जर एनर्जी चॅनलायझिंग स्पोर्ट्स म्हणजे ते रनिंग, स्पोर्ट, फुटबॉल, बॅडमिंटन, स्विमिंग अशा गोष्टी जर करत असतील तर नॅचरली त्यांचं मन शांत होतं, कॉन्सन्ट्रेशन आणि हायपर ऍक्टिव्हिटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. त्याचबरोबर वर्ग शिक्षकांशी संवाद साधणं हेही फार महत्वाचं आहे. त्यांच्याशी रेग्युलर कम्युनिकेशन करणं, काय होतंय मुलं कॉन्सन्ट्रेट करत नाहीत किंवा हायपर ऍक्टिव्ह आहेत म्हणून त्यांना कुठं बसवलं जातं, सगळ्यात मागच्या बेंचवर, आणि त्याच्यामुळे काय होते की अजूनही ते डिस्ट्रॅक्ट होतात. म्हणजे जे काही 50% कॉन्सन्ट्रेशन असते ते 90% बिघडते आणि मग मागच्या बेंचवर असलेले प्रॉब्लेम्स तर सगळ्यांना माहितच आहेत की लहानसहान आवाज आला, खोडकर वृत्ती, ह्या सगळ्या जास्त वाढत जातात. त्यामुळे वर्ग शिक्षक आणि ज्याला क्लासरूम मॅनेजमेंट म्हणतो ह्या मुलांना पुढं बसवणं, जवळ बसवणं, जबाबदारी देणं वर्गातली, बुक्स कलेक्ट करा किंवा मॉनिटर सारखे काम द्या किंवा सारखे हालचाल भरपूर असते त्यांची, त्यामुळे त्यांना 15 मिनिटाला काही उठून काम करण्याची आम्ही संधी दिली ना की त्यामुळे त्यांचं मन थोडंफार शांत होऊ शकतं. त्याचबरोबर नुसतं पनिशमेंट आणि ओरडण्यानं क्लासरूममध्ये पण काही उपयोग होणार नाही. अगदी अर्ध पेज लिहिलं तरी शाबाशी देणं, त्यामुळे मुलाला प्रोत्साहन मिळेल की आपण अजूनही भरपूर लिहिलं पाहिजे. तर अशा गोष्टी, त्याचबरोबर रिवॉर्ड सिस्टम म्हणतो आपण, स्टार चार्ट्स यूज करणं, म्हणजे चांगले बिहेवियर झाले की त्याला बक्षीस देणं स्टारच्या प्रमाणे, टोकनच्या रूपात वगैरे, नंतर ते मूल त्याचा वापर करून कोणतीही आवडीची गोष्टी वगैरे घेऊ शकतो. तर हे सारे भरपूर बदल फक्त पालकांनीच नव्हे तर शिक्षकांनी, वर्गात, त्याचबरोबर आजूबाजूच्या व्यक्तींनीही केल्याने ADHDची जी लक्षणं आहेत ती आपल्याला भरपूर प्रमाणात कमी झालेली दिसू शकतात.
1: जसं आपण आता शाळेचं सांगितलं की शाळेमध्ये मुलं लक्ष देत नाहीत, त्यासाठी जरा शिक्षकांनी हे बदल केले पाहिजेत, पण त्यासाठी आधी शिक्षकांच्याही हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे की असं ही सगळी लक्षणं या मुलांमध्ये आहेत, त्यामुळे आपण स्पेशली ह्यांच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे. पण सर्वांच्या डोक्यामध्ये हेच असतं की हा हा थोडा आगाव आहे आणि खोडकर आहेत, मग ही लक्ष देत नाहीत त्यामुळे थोडी पनिशमेंट द्यावी, ह्या सगळ्या गोष्टी चालत राहतात आणि खूप कॉमन घेतात हा विषय ते, म्हणजे एवढं सिरियस घेत नाही त्या गोष्टीला. तर याच्यासोबत सर आपल्याकडे काय ट्रीटमेंट आहे किंवा टेस्ट आपण अशा काही करू शकतो का की ही गोष्ट आपल्या लक्षात यावी?
0: येस, कसं ओळखता येतं आपल्याला ADHD? आजकाल काय झालंय की इंटरनेट आणि ह्याच्यामुळे भरपूर मुलं स्वतः स्वतः डायग्नोस करायला सुरू केलेत की मला ADHD आहे, माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, अभ्यास करता येत नाही, पण ते चुकीचं आहे. ते तज्ज्ञांना भेटून आपण लहानपणापासून जी त्यांची वृत्ती आहे, जे बिहेव्हिअर्स आहेत ते समजून घेणं, त्याचबरोबर कधी कधी काय होतंय की आपल्याला शाळेतील शिक्षकांच्याही संवाद साधावा लागतो आणि विचारावं लागतं की वर्गात कसं आहे मुला आणि काय बिहेव्हिअर असतं. आणि 90% शिक्षकांचं म्हणणं असतं की त्याचं लक्ष असत नाही, बाहेर बघत असतो, डिस्ट्रॅक्टेड असतो, अभ्यासात मागे आहे किंवा एकदम रागाने रिप्लाय करतो किंवा मुलांशी जुळवून घेत नाही, जागा सोडतो. तर वर्गातील बिहेव्हिअर आणि पालकांनी सांगितलेल्या तक्रारी, ह्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशनसाठी थोडे टेस्ट आहेत आपल्याजवळ जे आपण हॉस्पिटलमध्ये करतो, त्यामुळे समजून येते की मुलाची कॉन्सन्ट्रेशन ॲबिलिटी किती आहे. त्याचबरोबर आपल्याला ट्रीटमेंट म्हटलं तर एक तरी जसं सांगितलं की घरात बदल, शाळेत बदल, त्याचबरोबर मुलांना स्पोर्ट्स ह्यासारख्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पुश करणं, त्याच्यानंतरचा भाग जो आहे त्याला आपण बिहेव्हिअर थेरपी म्हणतो, जसं की पेरेंट ट्रेनिंग, म्हणजे पेरेंट्सना बिहेव्हिअर थेरपी हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये पालकांनी त्याचबरोबर मुलांनी आपले बिहेव्हिअर्स कसे चेंज करावेत. मध्यम आणि तीव्र स्वरूपाचे जे प्रकार आहेत ज्याच्यामुळे भरपूर मनस्ताप आणि त्रास जर शिक्षकांना, वर्गात आणि पालकांना होत असेल, त्यावेळेला ह्यासाठी औषधं सुद्धा आहेत आणि ही औषधं ऑलमोस्ट 50-60 वर्षापासून आपल्याजवळ आहेत आणि त्याचा इफेक्ट असा की ही औषधं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतात आणि त्यामुळे ह्या औषधांचा वापर आपल्याला भरपूर प्रमाणात कधी कधी करावा लागतो, ज्याच्यामुळे काय होईल की मूल अभ्यासात वगैरे मागे पडणार नाही आणि बिहेव्हिअर्स त्याचं नीट होईल आणि नॉर्मली एका सिच्युएशनमध्ये त्याची वाढ होत राहील.
1: अच्छा, मग सर म्हणजे ट्रीटमेंटचा तर भाग झाला किंवा टेस्ट काय करायचे आहे ते आपण सांगून दिलं, मग हा फक्त लहान मुलांमध्येच आढळून येतो की मोठ्यांनाही अशा काही अडचणी येऊ शकतात?
0: जसं आम्ही आता सांगितलं की ADHD किंवा अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी हा प्रकार नव्याने मोठ्याने येऊ शकत नाही, म्हणजे 18-20 वर्षानंतर सडनली येऊ शकत नाही. जर असे सिम्पटम्स त्यांना असतील तर त्याची भरपूर कारणं असतील, म्हणजे काहीतरी स्ट्रेसफुल वातावरण असेल, फोन गॅजेटचा भरपूर वापर होत असेल किंवा काही मेडिकल प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यामुळे मग त्याला आपण एडीएचडी म्हणू शकत नाही. पण लहान मुलांच्या मध्येच ही लक्षणं आपल्याला भरपूर प्रमाणात दिसून येतात आणि 80% कमी होतात 18 वर्षापर्यंत, 20% लोकांना ती पुढेही कंटिन्यू राहतात जीवनभर, म्हणजे 25 वर्षापर्यंत किंवा 40-50 वर्षापर्यंत सुद्धा कंटिन्यू असू शकतात. मग त्याच्यामुळे काय होते की त्यांना डिफिकल्टी प्लॅन करणं डिफिकल्ट, ऑर्गनाईज करणं आपल्या गोष्टी डिफिकल्ट होणं, कोणती गोष्ट किंवा काम टाळाटाळ करणं ज्याला प्रोकास्टिनेशन म्हणतो आपण, अगदी शेवटपर्यंतला ढकलणं आणि त्यामुळे आपलं वर्क परफॉर्मन्स कमी होणं, लोकांशी संवाद साधताना इम्पल्सिव्ह म्हणजे रिलेशनशिप्समध्ये इम्पल्सिव्ह किंवा एकदम रॅश ड्रायव्हिंग किंवा ऍक्सिडेंट्स भरपूर होणं, अशा प्रकारची लक्षणं जेव्हा मोठ्यांमध्ये दिसून येतात त्यावेळेला जे एडीएचडी मुलांच्या मध्ये असते ते कुठेतरी ओळखलं गेलेलं नसते आणि त्याचे इफेक्ट्स हे प्रौढांच्या मध्ये आपल्याला दिसून येऊ शकतात.
1: अच्छा, मग लहानपणापासूनच जर आपण याच्यावरती काहीच ट्रीटमेंट नाही घेतलं किंवा काही लक्षच नाही दिलं तर पुढे जाऊन याचं सिरियस काही असं होऊ शकतं का, म्हणजे रिस्क काय आहे का?
0: नाही, अगदी महत्वाचा प्रश्न आहे. ज्या मुलांना मध्यम किंवा तीव्र प्रकारचा एडीएचडी किंवा अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर असेल जर ते ओळखलं नाही तर काय इफेक्ट्स होतात त्याचे, ह्याच्यावर भरपूर प्रमाणात संशोधन झालेलं आहे आणि ज्या मुलांना ट्रीटमेंट घेतली आणि त्याचा काय इफेक्ट होतोय त्याच्यावरही भरपूर संशोधन जगात झालेलं आहे. सर्वात प्रथम बघूया की काय होऊ शकते जर ट्रीटमेंट नाही घेतलं आणि त्यांना योग्य साथ नाही मिळाली तर. एकतरी अभ्यासात मागासलेपणा, ज्या मुलात क्षमता होती की डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची ती बहुतेक 10वी 12वी पर्यंतच राहू शकेल. त्यानंतर मैत्रीमध्ये डिफिकल्टीज, म्हणजे स्वभाव इतका जड असतो, रागिष्ट असू शकतो की त्यामुळे कुणी आपल्या जवळ राहू शकत नाही. त्याचबरोबर काम जिथं करू तिथं डिफिकल्टीज येणं, सारखे जॉब चेंजेस करावे लागणं बिकॉज कारण तिथे ऍडजस्ट होऊ शकत नाही, एकमेकांशी आपण नीट राहू शकत नाही किंवा राग भरपूर प्रमाणात येतोय. फोर्थ, व्यसनाधीन होणं. एडीएचडी इज अ रिस्क फॅक्टर फॉर कोणतंही व्यसन असू दे, तंबाखूचं, दारूचं किंवा गॅजेट्स, आजकाल गॅजेट्स, स्क्रीन, मोबाईल ॲडिक्शन, हे ॲडिक्शनचं प्रमाण जास्त होतं. फिफ्थ इज ॲक्सिडेंट्स अँड इंजुरीज, म्हणजे ज्याच्यामुळे एडीएचडी जर नियंत्रणात नसेल तर भरपूर रॅश ड्रायव्हिंग करून ॲक्सिडेंट्स, लीगल प्रॉब्लेम्समध्ये येणं. सिक्स्थ इज क्रिमिनॅलिटी. क्रिमिनॅलिटी म्हणजे काय, थोड्या मुलांच्या मध्ये जिथे एडीएचडी ट्रीट होत नाही ती अगदी वाईट वळणाकडे जाऊन वाईट मुलांच्या संगतीत येणं आणि मग क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज, व्हायलन्स ह्यासारख्या ऍक्टिव्हिटीजमध्ये, तर हे सारे इफेक्ट होऊ शकतात. असेही संशोधनमध्ये सापडून आले की ज्या व्यक्तींना एडीएचडी असते त्यांचं वैवाहिक जीवन सुखी असू शकत नाही कधी कधी, का म्हणजे सारखी भांडणं किंवा सारखे इम्पल्सिव्ह बिहेवियर्स, याच्यामुळे डिवोर्सचं प्रमाण जास्त असू शकतं. आणि ज्या प्रौढांना एडीएचडी असते त्यांचं पेरेंटिंगही वेगळं असू शकेल. फॉर एक्झाम्पल, त्या रागात ते मुलांना कसं सांभाळतात तेही महत्वाचं आहे. जर ते अगदी इम्पल्सिव्हली रिॲक्ट करत असतील, रागात बोलत असतील, मारत असतील किंवा डिसिजन घेत असतील तर त्याचा इफेक्ट मुलांच्यावर, म्हणजे पेरेंटिंगवरही होतो. असे भरपूर प्रमाणात हे प्रकार आपल्याला दिसून येतात जर योग्य प्रमाणात ट्रीटमेंट घेतली योग्य वेळेत. तर भरपूर संशोधनात असं दिसून आले की त्यांची अकॅडमिक परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो, नंबर ऑफ इयर्स इन एज्युकेशन म्हणजे ज्याला आपण किती वर्ष शिक्षण घेतात ते वाढतं, त्याचबरोबर क्रिमिनॅलिटी कमी होतं आणि ॲडिक्शनचे चान्सेस कमी होतात. तर हे सारे पॉझिटिव्ह इफेक्ट्स ट्रीटमेंटनेही आपल्याला दिसून येतात.
1: मग सर, म्हणजे एडीएचडी हा जो आता सिंड्रोम म्हणूया किंवा हा जो आजार एक प्रकारचा आहे तो आहे म्हणून आपल्याला आता समजलं आणि मग कायमच आपण त्या ट्रीटमेंट सोबतच राहिलं पाहिजे, औषधांसोबतच राहिलं पाहिजे की काही वेळानंतर आपण बंद करू शकतो?
0: जर सौम्य प्रकारचा एडीएचडी असेल तर लाईफस्टाईल चेंजेस आणखी बिहेव्हिअरल मॅनेजमेंटनी ते भरपूर प्रमाणात नियंत्रित असू शकते. मध्यम आणि तीव्र असेल तर सगळ्यांना भरपूर वर्षापर्यंत ट्रीटमेंटची काही गरज नसते. प्रत्येक माणसाचं ट्रीटमेंट वेगवेगळं आहे, प्रत्येक मुलाची ट्रीटमेंटची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे युजुअली काय केलं जातं की जे काही मेडिसिन्स आहेत त्याचे ते 6 महिने ते 1 वर्षापर्यंत वापरले जातात. त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात बदलही होतात आणि त्याच्यानंतर सुट्टीच्या वेळेला औषधं थांबवली जातात सुट्टीच्या वेळेला. आणि बघितलं जातं की मुलगा आता विदाउट मेडिसिन्स रेडी आहे का, किंवा चेंजेस भरपूर प्रमाणात झाले आहेत आणि मेडिसिनची सध्या आपल्याला गरज आहे का. जर आपल्याला असं जाणून आलं की सध्या काही मेडिसिनची गरज नाही आहे तर ते थांबवलेही जातात. तर ऍटलीस्ट 6 महिने मग ते प्रत्येक मुलाचं वेगवेगळं असतं, 6 महिने ते मग कधी कधी वर्षानुवर्षही ते आपल्याला वापरावे लागतात, डिपेंड्स ऑन सिव्हिअरिटी, म्हणजे किती तीव्र आहे त्याच्यावर डिपेंड होतं.
1: पण तशी अगदी लहान मुलं जर आपण घेतली, ती जशी खोडकर वगैरे असं आपण एक लेबल लावतो त्याला, आणि शाळेत गेल्यानंतरही तेच कंटिन्यू असतं की हा जरा आगावच आहे तो, असं इझिली आपण म्हणून जातो. पण हे त्याला लेबल लावणं चुकीचं आहे असं आता जाणून येत आहे तुमच्या बोलण्यावरून, कारण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे, थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे, आणि ते पालकांनी आणि शिक्षकांनी दोघांनीही ठेवावं. मग हे जर एखाद्याला झालं सर, म्हणजे असेल ही लक्षणं जर दिसून येत असतील, तर सगळ्यात मोठा म्हणजे धोका त्याच्या अभ्यासावरच किंवा परिणाम अभ्यासावरच होणार आहे, आणि याच्या व्यतिरिक्त मग काही खेळांमध्ये किंवा काही असं ऍक्टिव्हिटी ज्या हायपर ऍक्टिव्हिटी तो करेल न विचार करता त्याच्यावरती होईल. मग हे सगळं आपण कंट्रोल करण्यासाठी काय करू शकतो?
0: एकतरी आम्ही म्हणतो की मुलाचं रुटीन तुम्ही पॅक करा, म्हणजे त्याला कसं आहे की मुलाला 4 भिंतीत आपण कोंडून घातलं की त्याची इरिटेशन वाढणार, रिस्क टेकिंग बिहेवियर्स वाढणार, आणि तो सांगितलेलं काही ऐकणार नाही. त्यामुळे असं शेड्यूल किंवा टाइम टेबल निर्माण करा की जिथे तो प्रत्येक तासाला त्याला काही ना काही ऍक्टिव्हिटी मिळेल. म्हणजे शाळेत तरी ते बिझी असतातच, मग शाळेत त्यांना कसं हँडल करायचं ते शिक्षकांनी आणि काउन्सिलर्सनी थोडं समजून घेतलं की ते शाळेत मदत होते. शाळा संपल्यानंतर प्रत्येक तासाचं आपण एक टाइम टेबल करणं की ज्याच्यामध्ये त्याच्या आवडीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामध्ये स्पोर्ट्स आलं, मित्रांशी भेटणं आलं, किंवा एक तास अभ्यासही आला, त्याचबरोबर रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स की कधी कधी ह्या मुलांना अभ्यासात मागासलेपणाही असू शकतो, मग तो ओळखून प्रेशर न करता त्यांना जितकं जमतं तेवढं करू देणं आणि प्रोत्साहन देणं तेही फार महत्वाचं आहे. एकतरी त्यांचं टाइम टेबल आपण रुटीन फिक्स करायला हवं, दुसरं त्यांना स्पोर्ट्स किंवा एनर्जी चॅनलायझिंग ऍक्टिव्हिटी ते आपण अवेलेबल करून देणं, तिसरं कॉन्सन्ट्रेशन ज्याच्याने वाढेल अशा ऍक्टिव्हिटीज, उदाहरणार्थ थोड्या मुलांना लेगोज, कलरिंग किंवा पझल्स, मेजेस किंवा असे भरपूर गेम्स असतात जे मुली असतील तर ते मग ज्याला बीडिंग वगैरे म्हणतो, अगदी आर्ट वर्क वगैरे म्हणतो, मग अशा ऍक्टिव्हिटीज ही त्यांना आपण प्रोत्साहन करून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवणं हेही पॉसिबल आहे. मग मेडिसिनची तर साथ तरी आपण घेऊ शकतोच, पण त्याचबरोबर आपल्याला समजून घ्यावं लागेल की बाकीच्या गोष्टीही तितक्याच इम्पॉर्टंट आहेत, आणि ज्या वेळेला मुलाच्या वागणुकीमुळे आणि हायपर ऍक्टिव्हिटीमुळे त्रास व्हायला लागते त्यावेळेला पालकांनीही फक्त ते ओरडून न सांभाळायचा प्रयत्न करता योग्य रीतीने इन्स्ट्रक्शन्स देणं किंवा ते प्रॉब्लेम्स हाताळणं ते महत्वाचं आहे, आणि तेच आपण बिहेवियर थेरपी आणि पेरेंट ट्रेनिंगमध्ये पालकांना शिकवून देतो. पालकांनी जे थोडे बुक्स आहेत त्यांचा वापर करून मुलांशी ह्या हायपर ऍक्टिव्ह मुलांशी कसा संवाद साधावा लागतो आणि मी कसं सांगितलं तर मूल ऐकेल हाय कम्युनिकेशनचा पार्ट त्याला तेही समजून घेणं फार महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी भरपूर प्रमाणात बुक्स वगैरे अवेलेबल आहेत की मुलांना ऑर्डर करून नुसतं आपण नीट करू शकत नाही, किंवा एक ते एका वयापर्यंत होऊ शकते जेव्हा अगदी मुलं अगदी लहान आहेत, पण त्यानंतर ते रिवर्ट करायला सुरू करतात किंवा अपोज करायला सुरू करतात, मग त्यावेळेला आपली शैली बदलावी लागते पालकांना.
1: खूपच महत्वाच्या विषयावर बोलतोय सर आपण, कारण आजकाल मुलांमध्ये ही समस्या खूप आपल्याला दिसून येते, आणि मुळात हा एक किरकोळ का असेना पण एक आजार आहे हे थोडंसं समजून घेऊन पालकांनी आणि शिक्षकांनी दोघांनीही थोडंसं लक्ष द्यायला हवं मुलांवरती. आणि जसं शाळेमधल्या गोष्टी आपण म्हणतो की काही गोष्टींचा फोर्स करून नाही चालणार, कारण त्यांच्या बुद्धीनं तेवढंच होणार आहे त्यांच्याकडून, तेव्हा ती जास्त अपेक्षा ठेवू नये पालकांनी सुद्धा. तर या सगळ्या गोष्टींचा खूप परिणाम होतो. शेवटी जाता जाता सर, अटेन्शन ठेवणं किंवा कॉन्सन्ट्रेट करणं हे खूप महत्वाचं आहे विद्यार्थी लाईफमध्ये आणि स्टुडंट लाईफमध्ये, तर अशासाठी आपण काही टिप्स देऊ का विद्यार्थ्यांना?
0: नाही, एकतर कॉन्सन्ट्रेशन हे फार महत्वाचं आहे अभ्यासासाठी आणि आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी. सर्वात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपली कॅपॅसिटी असते आणि ब्रेक्स भरपूर घ्यावे लागतात. जर ADHD असेल तर 20-30 मिनिटं अभ्यास करणं आणि त्याच्यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक घेणं, हे सायकल होत राहिलं पाहिजे. त्याचबरोबर अभ्यास करणं म्हणजे नुसतं वाचणं आणि लिहिणं ह्याने आपल्याला कधी कधी जास्त रिझल्ट मिळत नाहीत. मग यूज ऑफ आर्ट, कलर्स, स्केच करणं, टेबल्स तयार करणं, डायग्राम्स तयार करणं, पॉइंट्स नोट डाऊन करणं, अशा प्रकारचे क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज आपल्याला अभ्यासात यूज करावे लागतील. भरपूर वेळेला मुलांना मोनोटोनस होऊन जातं की नुसतं लिहा, 10 वेळा लिहा, 5 वेळा लिहा, त्याचा काही उपयोग होत नाही, फक्त ते मेकॅनिकल काम होऊन जाते. त्याच्यावर क्रिएटिव्हली आपण कसा काहीतरी व्हिडिओ तयार करू शकतो का ह्या प्रश्नावर, किंवा अॅनिमेशन तयार करू शकतो का आणि पॉइंट्स लक्षात ठेवू शकतो का, त्या आपल्याला ज्याला आपण म्हणतो की मल्टी सेन्सरी यूज, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आपलं केव्हा एका जागी असू शकतं, जर ती गोष्ट इंटरेस्टिंग असेल त्याला आपण कसं इंटरेस्टिंग करू शकतो तेही शिक्षकांनी थोडंफार बघायला सुरुवात करायला पाहिजे. ज्या मुलांना लिहिण्यात वगैरे भरपूर डिफिकल्टी असते आणि कॉन्सन्ट्रेशनमुळे, मग त्यांना आपण सजेस्ट करतो की पॉइंट्स आठवण ठेवा, पॉइंट्स लक्षात ठेवा, त्याच्याबरोबर सेल्फ एक्सप्रेशन शिका, आणि हे ट्रेनिंगनं भरपूर प्रमाणात त्यांना इम्प्रूव्ह होऊ शकतं. बाकीचे जे आपण म्हणतो की गेम्स आहेत आजकाल, बुद्धिबळाचा गेम आहे, त्याचबरोबर पझल सॉल्व करणं, सिमिलॅरिटीज डिफरन्सेस, मेजेस, अशा प्रकारचे भरपूर गेम्सही आज आहेत, त्याचाही योग्य प्रमाणात उपयोग करणं. आणि ते गेम्स खेळता खेळता आपल्याला असं नाही व्हायला पाहिजे की फोनवर त्याचं ॲडिक्शन होईल, तर तेही आपण भानात ठेवलं पाहिजे. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण करत राहाल तर डेफिनेटली त्याचा उपयोग कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट की फिजिकल ऍक्टिव्हिटी, ज्याला म्हणतो आपण सायकलिंग, स्विमिंग, रनिंग, फुटबॉल, ह्याच्यानेही भरपूर प्रमाणात मन शांत होतं आणि कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होते.
1: इतक्या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी सर तुम्ही वेळ दिला, त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: हा होता आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण डॉक्टर विनायक कोपडे यांना ऐकत होतो, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक न्यूरोलॉजी डिपार्टमेंटला कन्सल्टंट आहेत आणि केलीज जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर सुद्धा. आजचा आपला विषय होता लक्ष विचलित होणं आणि अतिचंचलता याविषयी, म्हणजेच त्याला ADHD आपण असं म्हणू शकतो. तर या विषयावरती आपण बोलत होतो आणि कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणू ध्वनी 90.4 FM KLE कणसूर. नमस्कार.
2: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, BPT ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ. KLE ಫಾರ್ಮಸಿ ಕಾಲೇಜು ಬೆಳಗಾವಿ, 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ರಸ್ತೆ ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯವುಳ್ಳ ಹೊಸ ಕ್ಯಾಂಪಸ್ಗೆ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಥಳಾಂತರಗೊಂಡಿದೆ. ವಿವಿಧ ಕೋರ್ಸ್ಗಳು ಬಿಫಾರ್ಮ್, ಫಾರ್ಮ್ ಡಿ, ಎಂ ಫಾರ್ಮ್ ಮತ್ತು PhD ಸೇರಿದಂತೆ ಫಾರ್ಮಸಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆಯಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಮುಖ ವಿಶೇಷತೆಗಳು: 100ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ವರ್ಷಗಳ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಇತಿಹಾಸ ಮತ್ತು ಅನುಭವ, ವಿಶ್ವದಾದ್ಯಂತ 3,000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಬಲಿಷ್ಠ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿಯ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಗೂ ಅತ್ಯಾಧುನಿಕವಾದ ಹೊಸ ಆವರಣ, ಔಟ್ಕಮ್ ಬೇಸ್ಡ್ ಎಜುಕೇಶನ್, ಫಲಿತಾಂಶ ಆಧಾರಿತ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿ, ಅಡ್ವಾನ್ಸ್ಡ್ ಡಿಜಿಟಲ್ ಲರ್ನಿಂಗ್ ಎಕೋಸಿಸ್ಟಮ್, ಜಾಗತಿಕ ಮಟ್ಟದ ಗ್ರಂಥಾಲಯ, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಪುಸ್ತಕ ಮತ್ತು ಮಾಹಿತಿ ಕೇಂದ್ರ, ಪ್ರಾಯೋಗಿಕ ತರಬೇತಿ ಸೌಲಭ್ಯ, ಆಧುನಿಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನಿಲಯಗಳು ಮತ್ತು ಕ್ರೀಡಾ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು, NAC A+ ಗ್ರೇಡ್ ಮತ್ತು NIRF ಶ್ರೇಯಾಂಕ ಹೊಂದಿರುವ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಕ್ಕೆ ಆದ್ಯತೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-247-1399, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9740639702, ವೆಬ್ಸೈಟ್ www.klefarm.edu.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत व्हर्टिगो बद्दल. व्हर्टिगो म्हणजे चक्कर येणं, तर त्या संदर्भात आपण ऐकणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर हिमा मोरकर, ज्या KLE कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हुबळी येथे असिस्टंट प्रोफेसर आहेत आणि KLE कोऑपरेटिव्ह फिजिओथेरपी OPD च्या त्या इन्चार्ज आहेत. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार आणि धन्यवाद. संवाद साधण्याची मला संधी दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी तुमची.
0: आज आपण व्हर्टिगो बद्दल बोलतोय, अर्थात हा विषय खूपच म्हणजे ऐकताना जरी साधा सोपा वाटत असला तरी सुद्धा मला वाटतं त्याची कारणं आणि लक्षणं ही खूप वेगळी असणार आहेत आणि तेवढी म्हणजे ट्रीट नाही केली वेळेवर तर ती रिस्की सुद्धा असू शकतात. तर याबद्दल आपण आज मार्गदर्शन करणार आहोत. तर सुरुवातीला हेच विचारेन की व्हर्टिगो म्हणजेच सामान्य भाषेमध्ये आपण त्याला चक्कर येणं म्हणतो, तर त्याची कारणं नेमकी काय असतात?
1: आता व्हर्टिगो जेव्हा आपण म्हणतो हा तीव्रता चक्कर येणे, ज्या वेळेला आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी फिरत असल्याने किंवा आपण फिरत असल्याचा भास होतो, सो ह्याला आपण व्हर्टिगो म्हणतो. तर हे रोग नाहीये, फक्त केवळ एक लक्षण आहे. तर ह्याच्यामध्ये कानांमुळे होऊ शकतो किंवा मेंदू संबंधित पण गोष्टीमुळे होऊ शकतो. तर खूप गोष्टी इन्वॉल्ड असतात. हे फक्त एक सिम्प्टम असल्याने खूप तपासण्या केल्या जातात आणि त्या वेगवेगळ्या तपासण्या किंवा चाचणीनंतर आपल्याला कुठल्यामुळे हा व्हर्टिगो किंवा हे चक्कर येणे कार आहे आपण समजून घेतल्याने मग त्याच्यावरती आपण योग्य ते ट्रीटमेंट केल्याने किंवा आपल्याला जे थेरपी आहे किंवा व्यायामाने किंवा जिथं गरजेचं असेल तिथं औषधाने हे आपण रोग किंवा हा जे सिम्पटम आहे तो बरा केला जाऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं काय जाणवलं जातं, तर आजूबाजूच्या गोष्टी फिरणे जाणवतं, कधी काही लोकांना डोकं दुखणं जाणवतं, डोळ्याचे मुवमेंट होतात किंवा हालचाल जाणवतात, त्याला आपण निस्टॅग्मस म्हणतो इंग्लिशमध्ये. एकेकांना कानामध्ये आवाज पण येतो आणि एकदमच कानामध्ये प्रेशर वाढून थोडं गर्मी असं वाढल्यासारखं होतं, घाम येणे, मळमळणं, उलटी ह्या पण लक्षणे असू शकतात. खरं प्रत्येकामध्ये हे सगळं भेटतं असं नाही.
0: बरोबर,
1: प्रत्येक कारणांमुळे व्हर्टिगो कशामुळं आहे त्याच्यामुळे असं वेगवेगळे अशा सिम्पटम्स किंवा आपल्याला जाणवतात. तर त्याच्यावरती आपण वेगवेगळे तपासण्या म्हणा किंवा जे काय आहे ते आपण डॉक्टरला कन्सल्ट करून त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट किंवा काय पण आपण थेरपी घेऊ शकतो.
0: मग हे जे आता व्हर्टिगो आहे, व्हर्टिगो आणि चक्कर येणं सामान्य त्याच्यामध्ये काय फरक असू शकतो?
1: आता साधारणपणे आपण उपवास केलो किंवा रक्त दबावामुळे किंवा आता मधुमेह आहे, आपली साखराची लेवल कमी जास्त पण होत, ह्याच्यामुळे पण आपल्याला चक्कर येते. तर त्या साधनात आपण काय करू शकतो, आपण थोडा वेळ बसणं, बसल्यानंतर आपल्याला चक्कर कमी होते का ते आपण लक्ष द्यावी. आता मधुमेहामध्ये आपण जरा साखर खाल्ली किंवा हे केली ते आपल्याला
0: ग्लुकोज
1: टेस्ट असते, हा गोड, मग त्याच्यामध्ये आपल्याला काय जाणवतं ते ह्याच्यामुळे आपण कळू शकतो. आता व्हर्टिगो मध्ये कसं होतं, फक्त बाजूबाजूचं नाही आपल्याला पण फिरल्यासारखं वाटतं, डोळ्याच्या बावल्या हल्ल्यासारखे वाटतं.
0: अच्छा,
1: तर हा फरक आहे. त्याच्यानंतर कानांचा दबाव वाढतो. इतर आता तुम्ही रक्त दबावामध्ये किंवा शुगरमध्ये किंवा मायग्रेनमध्ये जर तुम्ही बघितला तर कानांमधला दबाव नाही वाढत किंवा डोळ्यांचे हालचाल नाही होत, फक्त आपल्याला चक्कर येतं. आणि त्यावेळेला कसं आपण रेस्ट घेतलं, साखर खाल्ली की आपल्याला बरं वाटतं, ते

0: लॉटोकोनिया म्हणतो आपण, ते गुरुत्वाकर्षणामुळे काय होतात, ते वेगळ्या नलिकामध्ये साठल्या जातात आणि ते साठल्यामुळे आपल्याला ते थोडंफार हायपर सेन्सिटिव्ह होते, म्हणजे जास्त सूक्ष्म प्रणालींचे आपल्याला सेन्सेस जाणवतात. त्यामुळे आपण डोकं जसं हलवलं की ते आपल्याला चक्कर येणं सुरुवात होतं.
1: अच्छा,
0: त्यामुळे कसं आहे आताच्या युगामध्ये आपण जास्त स्क्रीन वापरतो, पोझिशन डोकं एकाच जागेला आपल्या जास्त वेळ असतो.
1: बरोबर.
0: मग त्याच्यामुळे पण हे काय होतं, एकाग्रताने ते सारखं गुरुत्वाकर्षणाने ते वेगळ्या नलिकामध्ये साठले जातात ते.
1: अच्छा,
0: कण. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे वटिगोचे प्रमाण सुरू होतात. त्याच्यानंतर स्क्रीन टाइम आपलं, मोबाईल टाइम आपलं वाढलेलं आहे, त्याच्यामुळे मानेवर तणाव येतो. आता स्पॉन्डिलोसिस जे म्हणतो आपण किंवा झीज होती जी मणक्यांची, त्याच्यामुळे त्याच्यातले जे गॅप असतात ते कमी होतात आणि त्याच्यामुळे

0: पकडून धरतो एक ते तीन मिनिटांसाठी. आणि ह्याच्यामध्ये आपण बघतो की डोळ्याच्या बावली हलतायत का त्यांना चक्कर आणि वाढते का, मळमळते का, मग ह्याच्यावरती आम्ही बघतो की कुठली नलिका प्रॉब्लेम मध्ये आहे किंवा इन्वॉल्व्ड आहे. ह्याच्यावरती आपण कळू शकतो की ह्या कानाचा रोग आहे किंवा इतर कुणाच्या प्रॉब्लेम मध्ये आहे. समजा इथं जर पॉझिटिव्ह आले तर आपण कानांचे व्यायाम जे आहे, बॅलन्स एक्सरसाइजेस, परत दृष्टिकोन स्थिर करण्याचे एक्सरसाइजेस आपण देऊ शकतो, किंवा पोझिशनिंग रिमॅनोवर म्हणून जे असतात आपण डोकं वेगवेगळ्या पोझिशनमध्ये स्थिर ठेवून ते आपण जे कण जे असतात ते परत पुन्हा त्याच्या जागेवर जाण्यासाठी हे ट्रीटमेंट देऊ शकतो. समजा हे कानाचे नसेल तर आपण मग पुढचं स्टेप असेल ते एक्सरे घेऊ शकतो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर मानांचे एक्सरसाइजेस किंवा पोझिशनिंग सांगू शकतो, लाईफस्टाईल चेंजेस सांगू शकतो, जास्त मान वाकायचे नाही, मानाचे जे मसल्स आहेत जे स्नायू आहेत ते त्यांचं ताकद वाढण्यासाठी एक्सरसाइज सांगू शकतो. तर हे जर सिम्पटम्स जास्त नसेल आपले तर आपण हे स्टार्टिंगला एक्सरसाइजेस सांगून करू शकतो. समजा तुम्हाला जास्तच चक्कर नेहमी येत असेल, जास्त प्रमाणात असेल किंवा दिवसातनं खूप असेल तर आपण सिटी स्कॅन, MRI हे पण टेस्ट करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला समजा मेंदूशी संबंधित जर चक्कर असेल तर ते आपल्याला कळू शकतं. तर ह्याप्रमाणे आपण वेगवेगळे चक्कर जे निदान करून त्याप्रमाणे औषध देणे गरजेचं आहे का फक्त हे व्यायामाने बरं होईल फिजिओथेरपी ते आपण समजून मग त्याप्रमाणे आपण पुढचे वाटचाल करू शकतो.
1: अच्छा. मग हे जे व्हर्टिगो आहे याचे आपण काही लक्षणं सांगू शकतो का की याच्यामुळे आपण म्हणजे स्वतःला थोडस सांभाळू किंवा लगेच आपण डॉक्टरकडे जाऊ की अशी सुरुवातीची काही लक्षणं?
0: सुरुवातीची लक्षणं म्हणजे आता तुम्हाला बेडवरून उठताना किंवा हालचाल करताना ह्या अंगावर तुळवण त्या वर्तुळावर जाताना चक्कर येत असेल.
1: अच्छा.
0: तर ते आपल्याला लक्षात घ्यायचं की ह्या आपल्याला कानांमधले ते लिक्विड किंवा ऑटोकोनिया हलत आहेत. तर आपण आत्ताच आपण जाऊन आपण फिजिओथेरपी किंवा कुठल्याही डॉक्टरशी कन्सल्ट करावे आणि त्याचं निदान करून घ्यावं. सुरुवातीचे जेव्हा आपण अंधारात चालतो किंवा जेव्हा आपण पायऱ्या उतरत असतो खालती बघून त्यावेळेला आपल्याला थोडा तोल गेल्यासारखा वाटणे हे सुरुवातीचे तुम्हाला सिम्पटम्स लक्षण आहेत. तर हे तुम्ही लक्षात घेऊन हे करू शकता,
1: डॉक्टरकडे
0: जाऊ शकता. किंवा आपण एका ट्रेन एक्झाम्पल घेतलं तर आपण ट्रेनला बघत असेल कंटिन्युअस किंवा कुठल्याही हालचाल कंटिन्युअस असलेले बघू शकतो त्यावेळेला आपल्याला डोळे दुखणे, मळमळणे, चक्कर येणे हे पण सुरुवातीचे लक्षणं आहेत व्हर्टिगोचे. तर त्यावेळेला आपण हे करू शकतो. नॉर्मली पण आपल्याला डोळे हे होतात आपण निस्टॅग्मस म्हणतो जेव्हा, खरं जे सारखं होणे आणि त्याच्याबरोबर मळमळणे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
1: एखाद्या वेळेस एकदम असं वरती आपण जेव्हा आकाशाकडे बघतो आणि त्यावेळी लगेच मग आपण नॉर्मल जेव्हा पोझिशन आपण घेतो डोळ्यांची किंवा डोक्याची त्यावेळी सुद्धा एकदम असं आपल्याला चक्कर आल्यासारखं होतं, तेही रिलेट करतं
0: अंधारी झाल्यासारखं. आता वर बघतो जेव्हा आपण आता बंद रूम मध्ये असेल तर आणि तुम्ही वर बघता तर मग हा हा म्हणू शकतो की एक रक्त दबावामुळे असू शकतो. सडनली तुम्ही जास्त वेळ खालती बघण्याने वर बघता आणि मग तुम्हाला अंधारी आले असेल तर ते वेगळं आहे.
1: बरोबर.
0: जर तुम्हाला गरगरत असेल,
1: अच्छा,
0: आजूबाजूच्या गोष्टी गरगरत असेल, त्याच्याबरोबर तुम्हाला मळमळत असेल तर हा व्हर्टिगोचं लक्षण आहे. अंधारी येणं हा वेगळा प्रकार, ते सडनली तुमचे रक्त दबाव कमी जास्त होण्यामुळे ती अंधारी येऊ शकते असं आहे. आता तुम्ही ओपन स्पेस म्हणजे आकाशात जर बघत असाल, वरती बघून खालती बघित तर ते लाईट सेन्सिटिव्हमुळे तुम्हाला अंधार आल्यासारखं वाटतं. तर हा गोष्टी वेगळ्या आहेत.
1: मग समजा जर ही लक्षणं आपल्यामध्ये जर दिसून आली तर ती म्हणजे कायमच आपल्याला ह्याच्यासोबत राहावं लागतं की हे ट्रीटेबल आहे?
0: नाही, तेच आता मी सुरुवातीच सांगितले, हा आजार नव्हे फक्त एक सिम्पटम आहे किंवा एक लक्षण आहेत.
1: अच्छा.
0: जर आता मेंदूशी संबंधित जर असतील तर आपल्याला पुढच्या चाचणी घेऊन ते कितपर्यंत इन्वॉल्वमेंट आहे त्याच्यावरती आपण जाऊन सुरुवातीला आपण गोळ्या घेऊन मग ते पुढचा आजार बरा करू शकतो.
1: अच्छा.
0: आणि जर समजा हा फक्त मानेचा किंवा कानेचा आहे तर हा 100% पूर्ण बरा होऊ शकतो. फक्त त्याच्यामध्ये आपण योग्य एक्सरसाइजेस वेळेवरती करणे आणि लवकरात लवकर आपण फिजिओथेरपीला कन्सल्ट करणे ह्याच्याने हा आजार हा लक्षण कमी होऊ शकतात. आणि शक्यतो औषध जास्त घेणे टाळावे. जे जे साईड इफेक्ट असतात ते जे गोळी असतात ते मेंदूला आपण एक प्रकारचे सुंद करतात ताकि तुम्हाला चक्कर येऊ नये म्हणून.
1: अच्छा.
0: असं आहे. सो त्यामुळे हे नियंत्रण तुम्ही एक्सरसाइज करणे आणि तुमच्या लाईफस्टाईल चेंजेसमुळे पण आता नियमितप्रमाणे सेडेंटरी सगळे ऑफिस वर्क करत असल्यामुळे खालती मान घालून करत आहात तर दिवसामध्ये आपण 5 ते 10 मिनिटं मानेचे एक्सरसाइज जर केले तर हा जो सिम्पटम्स आहे किंवा जो आजार आहे हा पुन्हा तुम्हाला येऊ पण नाही शकणार, हा आपण थांबवू शकतो. त्यामुळे हा पूर्णपणे बरा होण्याचा एक सिम्पटम किंवा आजार आहे.
1: अच्छा.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: मग असं ऐकलंय की हा महिलांमध्येच जास्त प्रमाणात पाहायला मिळतो, तर याचं काय कारण असू शकतं?
2: आता तुम्हाला वया ह्याच्यामध्ये बघितलं तर 25 ते 45 वयांमध्ये हा जास्त अनुभवला जातो. कारण त्यावेळेला आपले जे कॅन्युल्स आहेत ऑटोकोनिया ते जास्त प्रमाणात सेन्सिटिव्ह असतात किंवा जास्त प्रोड्यूस होत असतात. आणि ह्या ह्याच्यामध्ये कसं होतं, तुम्ही कंटिन्युअस खालती मान बघत असल्यामुळे स्टुडंट म्हणा किंवा ऑफिस वर्क जे आहे ते ह्या वर्गांमध्ये तुम्हाला जास्त जाणवलं जातं, त्यामुळे तसं आहे. आणि फिमेल महिलांच्या मध्ये जे असं आहे की त्यामुळे स्ट्रेस असते, खालती बघून सारखं काम करावं लागतं त्यांना, आणि मायग्रेनचं पण प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त आहे. तर त्यामुळे हा जास्त करून तुमचा इनर इयर जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तर ऑरिक्युलर प्रेशर जो म्हणजे आपला कानातला जो दबाव आहे तो वाढतो, त्या वाढण्यामुळे पण हा जे कॅन जे कण आहेत ते पण हल्ले जात आणि त्याच्यामुळे हे तुम्हाला महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसले जातं.
1: अच्छा.
2: आणि भरपूर त्याच्यामध्ये अजून संशोधन चालू आहेत की कशामुळे आहे आणि काय म्हणून, तर त्यातला हा एक छोटासा कारण आहे.
1: थोडस आपण ट्रीटमेंट बद्दल बोलूया की याचं निदान आपण कसं करतो आणि कोणत्या तपासण्या याच्यामध्ये कराव्या लागतात?
2: आता वर्टिगो मध्ये जास्त प्रमाणात जो दिसला जातो तो BPPV म्हणून आहे, बेनाइन पॅरॉक्सिझमल पोझिशनल वर्टिगो. हा मूळ म्हणजे तुमच्या आतल्या कानांमुळे आहे, इनर इयर मुळे आहे. ते जे मी सांगितले जे आपण टेस्ट आहे लहान आपण बेडवरती आपल्या क्लिनिकमध्ये किंवा घरामध्ये पण करू शकतो हा टेस्ट, हॉल्पिक डिक्स मॅन्युअल, जिथे आपण मान वेगवेगळ्या डिरेक्शन मध्ये थांबवून बघू शकतो की कुठलं वर्तुळिका ह्याच्यामध्ये एफेक्टेड आहे. सेमी सर्क्युलर कॅनाल जे आपण म्हणतो एफेक्टेड आहे, त्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं. आणि इतर तुम्हाला सांगितले एक्सरे MRI ह्याच्यामुळे जर वेगळे कारण असतील तर त्याच्यामुळे कळू शकतं आपण. आणि एकदा कळाल्यानंतर आता जे रिपोझिशनिंग मॅन्युअर जे आहे, आता 3 ह्याच्यामध्ये सेमी सर्क्युलर कॅनाल असतात, अर्धवर्तुळिका नलिका. समोरची जर एफेक्टेड असेल तर डीप हँगिंग पोझिशन म्हणून एक मॅन्युअर आहे. मॅन्युअर म्हणजे हा फक्त मानेचाच प्रकार आहे, तुम्ही फक्त मानेला वेगवेगळ्या पोझिशन मध्ये थांबवून त्याचा उपचार करू शकता.
1: ओके.
2: त्याच्यानंतर आडवी म्हणून जे आहे हॉरिझॉन्टल म्हणून आहे, त्याला आपण लॅम्पार्ट मॅन्युअर किंवा BBP रोल म्हणून आहे, जिथं आपण एक 5 मिनिटाचाच ट्रीटमेंट आहे, जिथं आपण त्या व्यक्तीला किंवा त्या पेशंटला वेगवेगळ्या पोझिशन मध्ये डोकं आणि आपलं शरीर थोड्या थोड्या वेळामध्ये ते एक स्टेबल पोझिशन मध्ये ठेवून जे काही ऑटोकोनिया किंवा जे कण आहेत ते आपण आणि परत पोचवू शकतो. त्याच्यानंतर आहे पाठीमागची वर्तुळिका किंवा नलिका, पोस्टीरियर सेमी सर्क्युलर कॅनाल म्हणतो, त्याला आपण एप्लेज मॅन्युअर म्हणून आहे. हे पण सेमच आहे, आपण मानेचे वेगवेगळ्या पोझिशन मधून हे करू शकतो. सो मानेच्या फक्त वेगवेगळ्या पोझिशन मध्ये आपण प्रत्येक अर्धवर्तुळिका नलिकांचे आपण ट्रीटमेंट करू शकतो. आता दुसरे जर वर्टिगो असेल प्रकाराचे तर तिथं आपण बॅलन्स एक्सरसाइजेस देऊ शकतो वेगवेगळे, थांबून बसून. आता त्यांचं प्रमाण कितपत आहे, त्यांचं वय किती आहे, त्यांचं काम काय आहे, ह्याप्रमाणे आम्ही बघून वेगवेगळे एक्सरसाइजेस देतो. बसून म्हणा, थांबून किंवा चालताना किंवा थोडंफार जॉगिंग टाईप ह्याच्यामध्ये वेगवेगळे बॅलन्स एक्सरसाइज देतो. त्याच्यानंतर गेज स्टेबिलायझेशन एक्सरसाइज म्हणून जे असतात, जिथं आपले डोळ्याचे नियंत्रण स्टेबल करण्यासाठी आहेत, ते आपण मानाच्या बरोबर देतो आणि वेगवेगळ्या डायरेक्शन्समध्ये बघण्यासाठी कलर्स असतात किंवा टॉर्चनी जे आहे ह्या पद्धतीप्रमाणे आम्ही यूज करून डोळ्यांचे पण मस्क्युलेचर स्टेबल करण्यासाठी हे एक्सरसाइजेस आम्ही घेऊ शकतो. हे सगळे एक्सरसाइजमुळे काय होतं, मेंदूमध्ये आपण पुन्हा बॅलन्स निर्माण करायचा प्रयत्न करतो.
1: मग या सगळ्यामध्ये म्हणजे फिजिओथेरपीचा कसा रोल आहे?
2: आता फिजिओथेरपी म्हणजे जे तुम्हाला आता सांगितले बॅलन्स एक्सरसाइजेस जे आहेत, तर वेगवेगळे आम्ही एक्सरसाइज देतो त्यांना, मग हे फिजिओथेरपी तिथे येतं. आता हे मॅन्युअर्स जे पण म्हणतो आपण, हे मॅन्युअर मध्ये पण फिजिओथेरपीचा इम्पॉर्टंट रोल आहे. हे सगळे व्यायामाचे प्रकार आहेत.
1: अच्छा.
2: तो फिजिओथेरपी म्हणजे हा मुख्य म्हणजे व्यायामाचा प्रकार आहे.
1: बर.
2: वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम आम्ही हे करतो. आता समजा इन्फेक्शन जास्त जास्त असेल तर तिथं आम्ही इलेक्ट्रोथेरपी जे म्हणतो करंट थोडेफार जे इन्फेक्शन आहे ते कमी करतो जास्त जर असेल. आणि त्याच्यानंतर हे बॅलन्स एक्सरसाइजेस वेगवेगळ्या पद्धतीचे. आता मानेचे जर तुम्हाला जर वर्टिगो असेल तर मानेचे एक्सरसाइजेस देतो. जे काही तुमचे हाडां ढिसूळ झालेले आहेत जे मसल तुमचे हे झालेत पॉवर वाढवण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइजेस देतो मानेचे. तो कुठल्या कारणामुळे काय आहेत त्याप्रमाणे एक्सरसाइजेस देऊन हे फिजिओथेरपी तुम्हाला लागू पडू शकतो.
1: मग फक्त हे व्यायाम केल्यामुळं किंवा फिजिओथेरपी ट्रीटमेंट घेतल्यामुळं हा पूर्णपणे बरा होऊ शकतो म्हणजे औषधांशिवाय?
2: आता तेच कारण कुठलं आहे वर्टिगोचं हे आपल्याला
1: कुठल्या प्रकारचा आपल्याला झालाय त्याच्यावर
2: कुठल्या प्रकारचा वर्टिगो आहे पहिला आपण निदान केलं पाहिजे.
1: अच्छा.
2: टेस्ट केलं किंवा चाचणी केली पाहिजे त्याच्यानंतर आपण ठरवू शकतो की आपण कुठला एक्सरसाइज द्यावा त्याला. जर मेंदूशी संबंधित असेल तर आपल्याला सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये थोडेफार औषधं घ्यावं लागतं. जर मेंदूचा हा नसेल तर पूर्णपणे फिजिओथेरपी एक्सरसाइजेसमुळे हा ट्रीटमेंट आपल्याला करता येतो. हा फक्त एवढंच की किती प्रमाणात आहे ते सिरियस त्याप्रमाणे आपल्याला किती टाइम लागेल हे करू शकतो. आता कॉर्टन कुक्सी एक्सरसाइजेस म्हणून जे आहेत एक एक्झाम्पल देते तुम्हाला ते तुम्ही फक्त झोपून बसून उभा राहून आणि मग चालताना असे टप्पे आहेत पाच टप्पे आहेत ते पाच टप्पे आम्ही देतो एक्सरसाइजेस. हा निदान कमीत कमी एक महिन्याचा प्रोटोकॉल आहे एक्सरसाइज. खरं तुम्हाला ते रिपोझिशनिंग मॅन्युअरनी जे आहे डोक्याचे पोझिशनिंगनी त्याच्यामध्येच तुम्हाला 90% फरक पडतो. 50-90% एका दिवसात फरक पडतो वर्टिगोचा. खरं ती पुढे येऊ नव्हे आणि तात्काळ प्रमाणे ते थांबू नये पुढे पण आपल्या भविष्यात हे आजार येऊ नव्हे म्हणून आम्ही हे हॅबिच्युएशन एक्सरसाइजेस म्हणजे आपल्या मेंदूला त्याची सवय होणं पाहिजे हालचालाची म्हणून हे एक्सरसाइजेस आम्ही एक महिनाभर देतो त्यांना. आणि ह्या महिनाभर एक्सरसाइजेस दिल्यानंतर 100% त्यांना हा वर्टिगो कमी होतो आणि मानेचे जे आहेत ते 80-90% पूर्णपणे कमी होतो. आणि पुढे हा येऊ नव्हे म्हणून आम्ही सांगतो की आठवड्यातनं कमीत किंवा 3 वेळा तरी तुम्ही हे एक्सरसाइजेस जे दिलेत आहेत ते कंटिन्यू ठेवायचे.
1: मग हा वर्टिगो पूर्णपणे बरा होऊ शकतो की परत परत येण्याचे चान्सेस असतात?
2: पूर्णपणे बरा होऊ शकतो. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज थांबवता किंवा आणि परत तुम्ही मान सेम पोझिशन मध्ये जर आणि घालायला गेला मग आणि तुम्ही अचानक मुवमेंट करायला लागला तर हा पुन्हा येऊ शकतो. हा येऊ नये म्हणून आपण रोज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे म्हटले मी आपल्याला कमी निदान आठवड्यातनं 3-10 मिनिटाचे एक्सरसाइजेस डोक्याचे कराल तर मग हा कधीही नाही होऊ.
1: मग या संदर्भात आपण थोडस आपली जीवनशैली आणि आपली जी घ्यायची काळजी आहे त्याबद्दल थोडस सांगूया की व्हर्टिगो जर झाला आपल्याला आहे सध्या तर अशा पेशंटनी कोणते पदार्थ असे पर्टिक्युलर टाळले पाहिजेत का?
2: असे पदार्थ असं काही शक्यता नाही
1: म्हणजे खाण्यापिण्यामध्ये काही
2: खाण्याचे चेंजेस काही मानले नाही जात.
1: बर
2: तुम्ही काही पण खाऊ पिऊ शकतात असं काही नाहीये. फक्त तुम्ही जे हे आहे आता बेड मधून उठताना हळू उठणे
1: ओके
2: अंधारात शक्यतो जाऊ नव्हे पायऱ्या तुम्ही हे करताना दक्षता घेणे किंवा थोडंफार आधार घेणे असं मान एकदम वळवू नये हे सगळ्या दक्षता तुम्ही घेणे आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला थंडीमध्ये समजा किंवा तुम्ही जेव्हा डोक्यावरनं आंघोळ करता पाणी कानात न जाऊन देणे ह्या सगळ्या गोष्टी थंडीमध्ये नाही एक्सपोज होणे ह्या गोष्टी तुम्ही थोडेफार घेऊ शकता. असं जेवणाच्या पदार्थांमध्ये तुम्ही असं काही बदल केला पाहिजे असं काही नाही.
1: बर मग झोपेची पद्धतही व्हर्टिगोवर परिणाम करते?
2: हो निश्चितप्रमाणे चांगली झोप झाली पाहिजे. चांगली नाही झोप झाली तरीही तुम्हाला व्हर्टिगोचा किंवा चक्करचा त्रास होऊ शकतो.
1: पण पद्धत पण म्हटलं म्हणजे पद्धत पण योग्य अशी कोणती असावी का?
2: योग्य असं काही नाही शक्यतो आपण सरळ नाही झोपायचं एका अंगावरती झोपायचं. त्या कानाने कसं होतं दोन्ही कानांचे जे लॅब्रिंथाइन जे म्हणतो ते ऍक्टिव्हेट होतात दोन्ही बाजूला. आपण उतळ जर झोपलो ना तर काय होतं ते स्टॅग्नेंट राहतं म्हणजे स्थिर राहतात. म्हणजे स्थिर सारखं तुम्ही ठेवल्याने एकाच जागेवरती ठेवल्याने आणि परत जर कमी हालचाल झाली मानेची हालचाल झाली तर ते होऊ शकते. त्यामुळे शक्यतो तुम्ही वर्तुळ राईट किंवा म्हणजे उजव्या किंवा डाव्या बाजूवरती असं झोपणे हे योग्य ठरेल. पोटावर न झोपणे पालतं न झोपणे जे आपण म्हणतो ते टाळावे आपण.
1: अच्छा.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकेकट्यांना खूप अशी मोठी उशी घेऊन सवय असते आणि म्हणजे डबल वगैरे उशी घेतात.
2: हा निश्चितप्रमे ते आता आपण जे म्हणतो स्पायनल, आता जे स्पॉन्डुलोसिस जास्त प्रमाणात दिसलं जातं हाडाचे झीज होणे, त्यामुळे कसं आहे आपल्या जी मानाची जी वर्तुळ आहे तेवढ्याच साईजचा किंवा तेवढीच उंचीची आपण उशी घेणे, ज्याचं आपलं शोल्डर्स किंवा आणि डोकं जे लेवलला येईल अशा प्रमाणेच उशी घेणे आणि ती जास्त मऊ पण नसावी किंवा जास्त कठीण पण नसावी, मध्यम प्रमाणे जे असते ती घेणे योग्य ठरेल.
1: आणि मग एखाद्याला व्हर्टिगो झालाय हे जर निदान झालं त्यांचं तर अशा पेशंटनी किंवा अशा लोकांनी ड्राईव्ह करणं सेफ आहे का?
2: ड्राईव्ह करणं सध्या सेफ नाही आहे. जोपर्यंत त्यांना जे सिम्पटम्स किंवा जे लक्षणं आहेत त्यांना ते शक्यतो त्यावेळेत सेफ नाही ठरणार. आता ट्रीटमेंट चालू आहे आणि एक महिन्यानंतर त्यांचं कसं आहे पुन्हा आपण चाचणी करून, हा चाचणी करून तपासणी करून मग त्यांना आपण पुढचं गाईडलाईन्स म्हणजे करणं योग्य ठरेल की नाही ते आपण ठरवू शकतो. खरं ज्या वेळेला त्यांना ते हे सिम्पटम्स किंवा हे लक्षणं आहेत शक्यतो ड्राईव्ह करणं किंवा टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो टाळावं.
1: आणि समजा की एखाद्या वेळेस अचानक अशी चक्कर आली तर त्यावेळी काय करावं?
2: अचानक जर चक्कर आली आणि तुम्ही ड्राईव्ह किंवा हे करत असाल तर थोडा वेळ थांबणे, तिथं थोड्या वेळ थांबून रेस्ट घेऊन तुम्ही बघायचं त्याच्यानंतर आणि तुम्ही मान वळवून ते ट्राय करायचं तर तुम्हाला चक्कर येत आहे की नाही. जर आसपास कोण जवळ आहे तुमच्या हेल्पसाठी किंवा मदतीसाठी तुम्ही बोलवू शकता फोन करून आणि शक्यतो टाळावे. समजा अचानक आता हायवेवर झालं तर मदतीला आपल्याला खूप लांब आहेत लोक तर आपण थोडा वेळ विश्रांती घेऊन आपण अनेकदा आपण हालचाल करून बघावी आणि आपल्याला काही त्रास नसेल झाला तर आपण हळू येण्याचा प्रयत्न करावा आणि शक्यतो कुणालाही जवळपास हॉस्पिटल माहीत असेल तर आपण सांगून ठेवावं, ही दक्षता आपण घ्यावी.
1: मग आपल्याला तणावामुळे सुद्धा हा व्हर्टिगो होण्याचे चान्सेस असतात?
2: असतात. थोडेफार प्रेशर चेंजेस होतात तणावामुळे कानामध्ये तर हा एक कारण असू शकते. खरं ह्याच्यामुळेच होईल असं नाही म्हणू शकत.
1: अच्छा.
2: खरं एखादा हा कारण ह्याच्यामध्ये असू शकतो.
1: बर. कार्यक्रमाच्या शेवटी हा व्हर्टिगो जो आहे म्हणजे चक्कर येणं जो आहे त्याचे प्रकार पण आपण सांगितले आणि कसा तो वेगळा आहे साधी चक्कर येणं आणि व्हर्टिगो होणं तेही आपण सांगून दिलं, पण हे होऊ नये म्हणून आपण काही प्रिकॉशन घेऊ शकतो का?
2: होऊ नये आता म्हणजे प्रिकॉशन आपले नियमितप्रमाणे तुम्ही ऍक्टिव्ह राहणे, आपण जेवढं होईल तेवढं आपण व्यायामाकडे थोडेफार लक्ष देणे. ह्याच्यामुळे फक्त व्हर्टिगो नाही भरपूर प्रकारचे तुम्ही रोग युवा हे टाळू शकता. आता जसं जसं आपण होतो ह्या जनरेशन मध्ये 30 नंतर आपले हाडं झिजायला लागतात, तसं बघितलं तर 18 वर्षापासूनच हाडं झिजायला लागतात. त्यामुळे आठवड्यामध्ये आपण 3 दिवस तरी निदान थोडे सगळे बॉडीचे एक्सरसाइजेस बॉडी पार्ट आपण मुवमेंट केले तर व्हर्टिगो बरोबर दुसरेही आपण जे हाड झिजणं किंवा हे आहे तेही आपण टाळू शकतो. ऍक्टिव्ह राहणं शक्यतो जास्त वेळ 2 तासांपर्यंत जास्त बसू नये, एक चक्कर मारावी, डोकंच्या हालचाल हात पाय हालचाल हे जे आपण जे आहेत थोडेफार मुवमेंट्स आपण ऑफिस बेस म्हणा किंवा घरगुती महिलांच्या साठी असो किंवा जे बाहेर पुरुष जातात कामावरती सिम्पल सिम्पल जे एक्सरसाइजेस आहेत आपण ऑफिसच्या वेळेत लंच ब्रेकमध्येही करू शकतो आणि ह्याच्यामुळे फक्त व्हर्टिगो नाही बाकीही आजार आपण टाळू शकतो. जे मधुमेह आहे रक्त दबाव आहे हे ऍक्टिव्ह राहण्याने आपले ब्लड प्रेशर किंवा ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, पचन क्रिया चांगली होते, हॉर्मोन्स चांगले होतात एक्सरसाइजमुळे आपले, तर त्यामुळे व्हर्टिगो आणि इतरही आपण गोष्टींना एक प्रमाणाचं टाळू शकतो.
1: बरोबर. खूपच महत्वाचा विषय होता अर्थात चक्कर येणं हे ऐकताना जरी साधं सोपं वाटत असलं तरी त्याची कारणं आपण आता ऐकलीत आणि म्हणजे जर त्याच्यावर ट्रीट नाही केलं लवकर तर मोठे आजार सुद्धा आपल्याला होऊ शकतात हे आपण सांगून दिलं आणि या संदर्भातले सगळ्या ट्रीटमेंट मला वाटतं केली हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असतील तर त्याबद्दल थोडंसं सांगूया आणि कार्यक्रम संपूया.
2: केली हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट आहेत आणि चिकित्सा पण आहे किंवा तातडीचा जे आहेत डायग्नोस्टिक्स ते पण आहेत. आता आपले मोठे सगळे डॉक्टर्स आहेत बेळगाव असो किंवा हुबळीमध्ये असो तर वेगवेगळे ट्रीटमेंट ह्याच्यावरती आहेत जे आपण डोक्याच्या पोझिशनिंगने करतो, किंवा दुसरे टेस्ट जे आहेत ते सगळे एक्सरसाइजेस आणि निदान आपल्या दोन्ही केएलईमध्ये आहेत. आणि फक्त ईएनटी डॉक्टर्स नाही तर फिजिओथेरपी डॉक्टर्स पण ह्याच्यामध्ये सर्टिफाईड आहेत ट्रीटमेंटसाठी.
1: 4904 ही आहे केएलई वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्य 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे डब्ल्यू

0: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.klefarm.edu.
1: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448145030 ಹಾಗೂ 8123871607.
0: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.klefarm.edu.

0336 आणि कोविड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831244032 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BFarm, PharmD, MFarm, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे डब्ल्यू

0: टेली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
0: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
1: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
0: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ, ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್, ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
1: ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ.
0: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 ಆರ್ ಜಸ್ಟ್ ಡಯಲ್ 1099.
1: ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
2: ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮುಲಾ ಮುಲಿಂಚ್ಯಾ ಶಾಳೆಮಧ್ಯೆ 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्या प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595. केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर MS शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 2026 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 हून अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था, उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 हून अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831244032 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BPharm, PharmD, MPharm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट आहे www.kleparm.edu।
3: आरोग्य हीच खरी संपत्ती। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी। आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज OPD सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत। ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड बसवन कुर्ची। फोन नंबर 9448141503 आणि 8123871607। निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या
4: केली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी चिक्कोडी। ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27। BE कोर्सेस अवेलेबल सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स। PG कोर्सेस अवेलेबल मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स। द कॉलेज इज NBA accredited अँड हॅज बीन रेकग्नाइज्ड बाय विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी एज अ मॉडेल इंजिनिअरिंग कॉलेज। करिअर अपॉर्च्युनिटीज 100% प्लेसमेंट असिस्टन्स विथ रिक्रुटमेंट सपोर्ट फ्रॉम मोर देन 50 कंपनीज, including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information call 9483047799 or visit www.kleceet.edu.in।

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: बेळगावचा नवा माडाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी, हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
2: केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगावी, ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगावी, KCET कोड E036. मोर देन 500 प्लेसमेंट ऑफर्स वर रिसीव्ड इन 2025-26. स्टुडंट्स सिक्युअर्ड अ हायेस्ट एन्युअल पॅकेज ऑफ अप टू 16 लाख पर एनम. द युनिव्हर्सिटी हॅज 150+ एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी मेंबर्स अँड 50+ डॉक्टरल डिग्री होल्डर्स. वेल इक्विप्ड लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब अँड वायफाय एनेबल्ड हॉस्टेल फॅसिलिटीज आर अवेलेबल. UG कोर्सेस, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60+ companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information call 0831-244-0322 or visit www.kletech.ac.in.
3: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, BPT ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in. KLE ಸಂಸ್ಥೆ, ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.
1: KLE ಫಾರ್ಮಸಿ ಕಾಲೇಜ್ ಬೆಳಗಾವ್ ಶೈಕ್ಷಣಿಕ ವರ್ಷ 2026-27 ಸಾಟಿ ಪ್ರವೇಶ ಪ್ರಕ್ರಿಯಾ ಸುರು ಝಾಲಿಯೆ. ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವ್ ಯೇಥೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಸುವಿಧಾ ಆಣಿ ಸುಸಜ್ಜ ನವ್ಯಾ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಮಧ್ಯೆ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಸ್ಥಳಾಂತರಿತ ಝಾಲೆ ಆಹೆ. ಉಪಲಬ್ಧ ಅಭ್ಯಾಸಕ್ರಮ ಅಸಾ ಆಹೆ BPharm, PharmD, MPharm, PhD. ಫಾರ್ಮಸಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಉಚ್ಚ ಶಿಕ್ಷಣ ಘೇಣ್ಯಾಸಾಟಿ ಸುವರ್ಣ ಸಂಧಿ. ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯಾಚಿ ಪ್ರಮುಖ ವೈಶಿಷ್ಟ್ಯ 100+ ವರ್ಷಾಚಿ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಪರಂಪರಾ ಆಣಿ ಅನುಭವ. ಜಗಭರತಿಲ್ 3,000+ ಮಾಜಿ ವಿದ್ಯಾರ್ಥ್ಯಾಂಚೆ ಭಕ್ಕಂ ನೆಟ್ವರ್ಕ್. ಬೆಳಗಾವ್ ವಿಮಾನದ ರಸ್ತ್ಯಾವರಿಲ್ ಸುಸಜ್ಜ ಆಣಿ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ನವಾ ಕ್ಯಾಂಪಸ್, ಪರಿಣಾಮಾಧಾರಿತ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿ, ಪ್ರಗತ ಡಿಜಿಟಲ್ ಲರ್ನಿಂಗ್ ಇಕೋಸಿಸ್ಟಮ್, ಜಾಗತಿಕ ದರ್ಜೆ ಗ್ರಂಥಾಲಯ ಆಣಿ ಮಾಹಿತಿ ಕೇಂದ್ರ, ಆಧುನಿಕ ಪ್ರಯೋಗಶಾಲಾ ವ ಪ್ರಾತ್ಯಕ್ಷಿಕ ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ಸುವಿಧಾ, ಆಧುನಿಕ ವಸತಿಗೃಹೆ ಆಣಿ ಕ್ರೀಡಾ ಸುವಿಧಾ ಸುದ್ಧಾ. NAC A+ ಗ್ರೇಡ್ ಆಣಿ NIRF ಕ್ರಮವಾರಿ ಪ್ರಾಪ್ತ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಸಂಸ್ಥೆತ್ ಗುಣವತ್ತಾಪೂರ್ಣ ಶಿಕ್ಷಣ ಆಣಿ ಉತ್ತಮ ರೋಜ್ಗಾರ ಸಂಧಿನ ಪ್ರಾಧಾನ್ಯ. ಅಧಿಕ ಮಾಹಿತಿ ಸಂಪರ್ಕ ಕರಾ 0831-247-1399 ಆಣಿ 9740639702. ವೆಬ್ಸೈಟ್ ಆಹೆ www.kleparm.edu.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleifarm.edu.
1: केली कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी चिक्कोडी, ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27. बी कोर्सेस अवेलेबल: सिव्हिल इंजिनियरिंग, मेकॅनिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. पीजी कोर्सेस अवेलेबल: मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. द कॉलेज इज NBA accredited अँड हॅज बीन रेकग्नाइज्ड बाय विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी एज अ मॉडेल इंजिनियरिंग कॉलेज. करिअर अपॉर्च्युनिटीज: 100% प्लेसमेंट असिस्टन्स विथ रिक्रुटमेंट सपोर्ट फ्रॉम मोर देन 50 कंपनीज, including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 9483047799 or visit www.kleceet.edu.in.
2: KLE Technological University, Belagavi. 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ಡಾಕ್ಟರ್ ಎಂ ಎಸ್ ಶೇಷಗಿರಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ಬೆಳಗಾವಿ. KCET ಕೋಡ್ E036, ಕಾಮೆಡ್ ಕೆ ಕೋಡ್ E065. 2025-26 500+ ಹೆಚ್ಚು ನೇಮಕಾತಿ ಆಫರ್ಗಳು ಲಭಿಸಿವೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಾರ್ಷಿಕ 16 LPA ವರೆಗಿನ ಗರಿಷ್ಠ ಪ್ಯಾಕೇಜ್ ದೊರೆತಿದೆ. 150+ ಹೆಚ್ಚು ಅನುಭವಿ ಶಿಕ್ಷಕರು ಹಾಗೂ 50+ ಹೆಚ್ಚು ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಪದವೀಧರರಿದ್ದಾರೆ. ಸುಸಜ್ಜಿತ ಲರ್ನಿಂಗ್ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ, ಟಿಂಕರಿಂಗ್ ಲ್ಯಾಬ್ ಮತ್ತು ವೈಫೈ ಸಹಿತ ಹಾಸ್ಟೆಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ. ಬಯೋಮೆಡಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕೆಮಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಸಿವಿಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ UG ಕೋರ್ಸ್ಗಳು, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ AI, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಅಂಡ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್, ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ಅಂಡ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್, ಮೆಕ್ಯಾನಿಕಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್, BCA, MCA, MBA ಮತ್ತು MTech ಇನ್ ಸ್ಟ್ರಕ್ಚರಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಸಿವಿಲ್ ಲಭ್ಯವಿದೆ. ಇನ್ಫೋಸಿಸ್, ಜುನಿಪರ್ HPE, ಫೆಡರಲ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮತ್ತು ಬೋಶ್ ನಂತಹ 60+ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಕಂಪನಿಗಳು ಭೇಟಿ ನೀಡುತ್ತವೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 08312440322 ಅಥವಾ www.kletech.ac.in ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ. ಯೋಗ ಭಾರತದ ಪ್ರಾಚೀನ ಸಂಪ್ರದಾಯದ ಕೊಡುಗೆಯಾಗಿದೆ. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಯೋಗ ದಿನವನ್ನು ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡು ನಾವು ಒಟ್ಟಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ. ಯೋಗ ಕುರಿತ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೇಳಿ ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಗ್ಗೆ 9 ಗಂಟೆಗೆ ಹಾಗೂ ಮರುಪ್ರಸಾರ ಸಂಜೆ 8 ಗಂಟೆಗೆ. ಇದು KLE ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM ಪ್ರಸ್ತುತಿ.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.